0: MTI in Lucknow last night to take a 1-0 lead in the 5-match series. Put into bat, West Indies were bowled out for 171 in 19.1 overs. Sharfi.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा. आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील, महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. राज्य पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पोलीस कोठडीत अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अशा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक छळामुळे अपंगत्व आल्याचं निष्पन्न झाल्यासही त्याला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातली सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीची सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याचबरोबर अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याला तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्व धनासाठी असलेली वार्षिक उत्खनन मर्यादा वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक परिवहन आणि पुरवठा साखळी प्राधिकरण स्थापन करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. पुरवठा साखळीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात अनेक महामार्ग, रेल्वेमार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि नवीन बंदरं विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या अशा एकंदर कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून कालपर्यंत 74.17% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. कोकणात सर्वाधिक 90.25% पाणीसाठा असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात 44% इतकाच आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातला उपयुक्त पाणीसाठा बराच कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुणे विभागातल्या नीरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाडघर आणि गुंजवणी प्रकल्पांमध्ये 100% उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसंच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं. दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील दुष्काळी उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँकांनी किंवा खासगी वित्त संस्थांनी या काळात कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना दूरध्वनी करू नये

असे निर्देश देत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागानं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्याचं नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे असंही ते म्हणाले. राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी चारा बँका उभारण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी 265 तालुके घोषित करण्यात आले होते. यापूर्वी वगळलेल्या 19 तालुक्यांचा समावेश करून तिथं 20% पीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची ठिकाणं निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी करून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हे राज्य सरकारच्या अधीन नसून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार केवळ राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात ही कारवाई करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान एमपीएससीची कार्यपद्धती आणि त्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असून त्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही असं पुणे पोलिसांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकंदर 30 तर अमरावती विभागात 31 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परवा 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. जनसेवा से देशसेवा अर्थात जनसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली कटिबद्धता त्यांनी जोपासली आहे. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिर उभारणीविषयी.
1: उत्तर प्रदेशातलं अयोध्या हे फक्त एखादं शहर किंवा स्थळ नाही तर कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतलं जन्मस्थळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू समाज 500 वर्षांपासून प्रयत्न करत होता. या जागेवर मंदिर उभारण्याचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आणि अनेक पिढ्या ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याआधीच या जगातून निघूनही गेल्या. न्यायालयातही जवळजवळ 70 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्रकरणी युक्तिवाद करण्याऐवजी अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्यात

वेस्ट इंडीज विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील. महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्डी प्रसारण वाहिनी. ठीक 10 वाजलेत, कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. आणि आज मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. तेव्हा आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात काय काय दिनविशेष असणार आहेत, कोणत्या गप्पा आपण मारणार आहोत आणि कोणकोणती सुंदर सुंदर गाणी असणार आहेत हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ऐकत राहावं लागणार आहे 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड. तेव्हा मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात या छानशा गीतानं.

श्रोतेहो, मराठी कवितेच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा संतकाव्य आणि पंतकाव्याची परंपरा प्रामुख्याने रूढ होती. मात्र या परंपरेच्या चौकटी मोडून मराठी कवितेला आधुनिकतेचे आणि स्वातंत्र्याचे त्याचबरोबर आत्मविष्काराचे नवे आकाश दाखवणारे युगप्रवर्तक कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले, अर्थात केशवसूत. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी जन्मलेल्या केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक आणि मराठी आद्य आधुनिक कवी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी कवितेला केवळ भक्ती, अध्यात्म किंवा पारंपरिक विषयांपुरतंच मर्यादित न ठेवता प्रेम, निसर्ग, सामाजिक विषमता, बंडखोरी, व्यक्तिस्वातंत्र्य आणि गूढ अनुभूती अशा विविध विषयांकडे वळवलं. इंग्रजी साहित्यामध्ये किंवा इंग्रजी रोमॅन्टिक काव्य परंपरेचा प्रभाव त्यांनी स्वीकारला आणि मराठी कवितेमध्ये प्रखर व्यक्तिवाद, आत्मनिष्ठा आणि सौंदर्य सृष्टी त्यांनी आणली. शैली आणि किट्स यासारख्या कवींच्या काव्याचा प्रभाव त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला जाणवतो आणि म्हणूनच की काय तर इंग्रजीतील सॉनेट हा काव्यप्रकार त्यांनी सुनीत या नावाने मराठीमध्ये रूढ केला. त्यांच्या कवितेची भाषा अलंकारिकतेपेक्षा अधिक रांगडी, थेट आणि प्रभावी होती आणि हीच त्यांच्या काव्याची खरं तर वेगळी अशी ओळख ठरली. केशवसुतांच्या कवितेमध्ये सामाजिक आणि क्रांतीची ठिणगीसुद्धा तितकीच प्रखर होती. तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान अशा कवितांमधून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि व्यापक मानवतावादाचा संदेश दिला. तुतारीमधील क्रांतीची हाक तर आजही मराठी साहित्य विश्वात तितकीच स्फूर्तीदायी ठरते. त्याचबरोबर झपूर्जा, म्हातारी, हरपले श्रेय यासारख्या कवितांमधून देखील त्यांच्या गूढ अनुभूती आणि कल्पनाशक्तीचं दर्शन आपल्याला घडतं. फुलपाखरू, संध्याकाळ, स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, मूर्तीभंजन अशा अनेक कवितांनी मराठी कवितेला नवे विषय दिले, नवी भाषा आणि नवी जाणीव दिली. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरिणी टाका असं म्हणत त्यांनी केवळ जुन्या काव्य परंपरेलाच आवाहन दिलं नाही तर नव्या विचारांचं आणि नव्या समाजाचं स्वप्नही पाहिलं. केशवसुतांचा आज जन्मदिवस म्हणजेच त्यांची जयंती आहे, त्यांच्याबद्दल अधिक आपण बोलूया, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक विश्रांती आणि मग मात्र मनस्पर्शी या कार्यक्रमातील आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत.

मंडळी मनस्पर्शी या कार्यक्रमात आपण बोलत होतो ते कवी केशव सूत यांच्याबद्दल. आज त्यांची जयंती आहे आणि केशव सूतांच्या कविता यांनी मराठी साहित्याविश्वामध्ये एक वेगळाच बदल आणला. त्यांच्या विचारांनी पुढील पिढीतील अनेक कवींना प्रेरणा दिली. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर आणि काव्यविहारी यासारखे अनेक कवी स्वतःला केशव सूतांचे शिष्य मानतात. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुतारी मंडळ हे देखील स्थापन झालं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का की केशव सूतांच्या हयातीमध्ये त्यांच्या कवितांचा स्वतंत्र असा संग्रह प्रकाशितच झाला नव्हता. त्यांच्या निधनानंतर हना आपटे यांनी केशव सूतांची कविता हा संग्रह प्रकाशित केला. शिक्षक म्हणून त्यांनी सावंतवाडी, भडगाव, फैजपूर, धारवाड अशा विविध ठिकाणी काम केलं आणि 7 नोव्हेंबर 1905 हुबळी येथे प्लेगच्या साथीमध्ये त्यांचं निधन झालं. आयुष्य अवघे असले तरी केशव सूतांनी मराठी कवितेला दिलेलं योगदान अमर आहे. परंपरेच्या चौकटी मोडून नव्या विचारांची तुतारी

0: ज्याला त्याला अन झाली गडबड झाली गडबड।
1: अव कसली गडबड झाली? व
2: आवाज झालं तरी काय
1: काय झालं ऐका।

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी। मंडळी, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी वापरत असतो, पण या सगळ्यांमध्येच मला सांगा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतकंच काय तर झोपताना सुद्धा एक गोष्ट आपल्या शरीराला सतत स्पर्श करत असते ते म्हणजे आपले कपडे। कधी सुती साडी असेल, कधी कॉटनचा कुर्ता, कधी आरामदायी टी शर्ट, तर कधी लहान बाळाचं मऊसूत असं जबलं। पण कधी हा विचार केलाय का की आपल्या या कपड्यांच्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून होते? तर ही सुरुवात होते शेतात पिकणाऱ्या पांढऱ्या सोन्यापासून। पांढरं सोनं, हे पांढरं सोनं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारं कापसाचं छोटंसं बोंड। शेतात पिकणाऱ्या या कापसापासून वस्त्र निर्मिती नक्की कधीपासून सुरू झाली याची काही इतिहासात ठोस अशी नोंद नाही, परंतु साधारण 5000 वर्षांपूर्वी कापसाची शेती केली जायची आणि त्यापासून धागा निर्मिती होत होती असे काही पुरावे आपल्याला सापडलेत। मंडळी, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं महत्त्व, कापूस उद्योगातील कामगारांचं योगदान आणि कापसाचे आपल्या अर्थव्यवस्थेतील स्थान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 7 ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो। कापसाचं जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व, त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि कापूस उत्पादकांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणं या हेतूनं संयुक्त राष्ट्रसंघानं 2021 आजच्या दिवसाला जागतिक कापूस दिन म्हणून मान्यता दिली। मनुष्याच्या प्रमुख 3 गरजांपैकी वस्त्राची गरज या कापसाच्या माध्यमातून पूर्ण होत असते आणि या कापसाच्या झाडापासून आपल्याला फक्त कापडच मिळत नाही किंवा कापडाचीच फक्त निर्मिती होत नाही, तर त्याच्या बियांपासून तेल निर्मित केलं जातं, पशुखाद्य आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींची देखील निर्मिती केली जाते आणि मग त्यातून अधिकचा आर्थिक नफा कमवला जातो। कापूस हा भारताच्या कृषी औद्योगिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि म्हणून त्याला केवळ त्याच्या पांढऱ्या रंगामुळे नाही तर त्याच्या अफाट आर्थिक मूल्यामुळे पांढरं सोनं असं म्हटलं जातं। तेव्हा श्रोते हो, पुढच्या वेळी एखादा सुती कपडा अंगावर चढवताना क्षणभर त्या कापसाच्या शेताचा आणि तो कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा नक्की विचार करा, कारण कापूस म्हणजे केवळ एक पीक नाही तर तो आहे शेतातून आपल्या जीवनापर्यंत पोचवलेला मेहनतीचा धागा, अर्थव्यवस्थेला जोडणारा धागा, असंख्य कुटुंबांच्या स्वप्नांना विणणारा धागा।

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. मंडळी, 7 ऑक्टोबर संगीतप्रेमींसाठी खरं तर एक खास तारीख, कारण आजच्याच दिवशी जन्माला आलेल्या 3 कलाकारांनी संगीताच्या 3 वेगवेगळ्या वाटा समृद्ध केल्या आहेत. आणि त्यातील सगळ्यात पहिले गायक कलाकार आहेत त्या म्हणजे मल्लेकाए गझल म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बेगम अख्तर. यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. संगीत क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 1968 पद्मश्री आणि 1972 संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आणि त्यानंतर 1975 त्यांच्या निधनानंतर पद्मभूषण पुरस्कार देऊनसुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं. बेगम अख्तर यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे लग्नानंतर काही काळ त्यांनी त्यांचं गाणं पूर्णपणे थांबवलं होतं. संगीतापासून दुरावल्या गेल्यामुळे त्या नैराश्यात गेल्या आणि त्यानंतर मात्र डॉक्टरांनी त्यांची अवस्था ओळखून त्यांना पुन्हा गाण्याकडे वळण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी त्यांच्या पतीची परवानगी असणं आवश्यक होतं आणि अखेरीस त्यांच्या पतीने त्यांना केवळ आणि केवळ फक्त ऑल इंडिया रेडिओ लखनौ येथे गाण्यासाठी परवानगी दिली आणि हाच क्षण त्यांच्या सांगीतिक पुनरागमनाचा ठरला. आकाशवाणीवर पुन्हा उमटलेल्या त्यांचा हा स्वर पुढे देशभर पोहोचला आणि मल्लिकाए गझल बेगम अख्तर पुन्हा एकदा संगीत विश्वात आपल्या पूर्ण तेजाने परतल्या. मगाशी मी म्हटलं ना की आजच्याच दिवशी 3 वेगवेगळ्या गायकांचा जन्मदिवस आहे. बेगम अख्तर यांच्याबरोबरच आणखीन कोण 2 गायक आहेत ज्यांचा आज

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
3: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्डी प्रसारण वाहिनी. 10:38 झाली आहेत. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज मनस्पर्शी या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. श्रोतेहो, जयपूर आणि अत्रौली घराण्याची समृद्ध परंपरा आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी गायकीतून पुढे नेली आणि त्यांच्या दीर्घ सांगतिक योगदानाचा सन्मान म्हणून 2025 ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवलं अशा डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचा देखील आज जन्मदिवस आहे. ऑल इंडिया रेडिओच्या संगीत स्पर्धेत राष्ट्रपती सुवर्णपदक मिळवलेल्या डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्या आयुष्यातला एक किस्सा खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये PhD करत असताना 1990 त्यांनी स्वतःलाच 1 वर्षाची संधी दिली. म्हणजे 1 वर्ष पूर्णपणे आपण संगीत करून पाहूया आणि यामध्ये मला खरंच आनंद मिळतोय का असं त्यांनी ठरवलं आणि मग त्यावेळी त्यांनी विज्ञान विषयाला 1 वर्षासाठी विराम दिला आणि तेव्हापासून सुरू झालेलं त्यांचं गाणं आणि त्या 1 वर्षाची मुदत आजपर्यंत संपलेली नाही. अश्विनी ताईंच्या गायकीत संगीत रागाचं एक अनोखं असं शास्त्र आहे पण त्याचबरोबर एक भावनेची उबही आहे. म्हणजे जयपूर आणि अत्रौली घराण्याच्या परंपरेत बंदिशीलानं अत्यंत महत्त्व असतं आणि अश्विनी ताईंच्या मते बंदिश ही जणू रागाच्या अभिव्यक्तीचाच नकाशा असते. म्हणजे तान घेताना वेगापेक्षा तिची रचना स्पष्टता आणि नेमकेपणा अधिक महत्त्वाचा असतो असं त्या मानतात. आणि विशेष म्हणजे परंपरेत मिळालेल्या बंदिशी जपत असताना त्यांनी स्वतःही अनेक बंदिशी रचल्या आणि त्यामुळे त्यांच्या गायकीमध्ये एक वेगळीच परंपरेचा वारसा आणि त्याचबरोबर सर्जनशीलतेची वाट आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या स्वराकडे ऐकताना फक्त कान नाही तर मन आणि बुद्धी दोन्ही एकाच वेळी एक समरसून जातात. त्यांच्या कंठातून उमटणारा प्रत्येक स्वर असाच रसिकांच्या मनाला स्पर्श करत राहू. अश्विनी ताईंना उत्तम आरोग्य आणि आनंद भरपूर अखंड स्वरसमृद्धीच्या मनपूर्वक शुभेच्छा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मनस्पर्शी या कार्यक्रमात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, प्रत्येक मोठ्या स्वप्नाची सुरुवात आहे ना कुठेतरी छोट्याशा प्रयत्नातून होत असते, आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे गायक अभिजित सावंत यांचा प्रवास. ते 10वीच्या आसपास असताना अभिजित यांच्या मित्रांनी त्यांना गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात गाणं गाण्याचा आग्रह केला. मित्रांच्या आग्रहाला मान देत त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गाणं सादर केलं, आणि कदाचित तोच त्यांच्या संगीत प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये ऑर्केस्ट्रामध्ये गात त्यांनी स्वतःला घडवत ठेवलं आणि मोठी संधी मिळण्याची वाट पाहत राहिली. खरं तर प्रत्येक जण रंगमंचावर गात असतो, शिकत असतो, आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत असतो, आणि अशीच एक सुवर्ण संधी त्यांच्या आयुष्यात आली. मित्रांसोबतच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आयुष्यात पुढे गाण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना ते नेहमी करायचे, आणि एके दिवशी सुंदर योगायोग घडला. त्यांच्या पहिल्या इंडियन आयडॉलचं ऑडिशन होतं रवींद्र नाट्य मंदिर सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी जवळ. ऑडिशन दिल्यानंतर अभिजित थेट बाप्पाच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. आणि पुढे काय घडलं हे तर आपण सगळेजण जाणतो की इंडियन आयडॉलच्या मंचावर त्यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि पहिल्या पर्वाचे ते विजेते ठरले. त्यानंतर मग त्यांनी आपका अभिजित सावंत या पहिल्या अल्बमपासून त्यांच्या व्यावसायिक संगीत प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे फार यश मिळवलं. खरं सांगू का, अभिजित सावंत यांचा हा प्रवास एक रियालिटी शोच्या विजयाची कथा नाही आहे, तर छोट्याशा संधीला मनापासून स्वीकारून सातत्याने मेहनत करून आपल्या प्रयत्नांवर आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची मला ती एक प्रेरणादायी कहाणीच वाटते. खरं सांगू का, स्वप्न मोठी असली ना तरी सुरुवात कुठेतरी छोटीशी असते, पण त्या छोट्या सुरुवातीला मेहनतीची, जिद्दीची आणि सातत्याची साथ मिळाली तर ती स्वप्न नक्कीच सत्यात उतरतात. आज गायक अभिजित सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या सुरेल प्रवासाला मनापासून सलाम आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांचा आवाजाचा हा सुरेल प्रवास असाच अविरत सुरू राहो हीच सदिच्छा FM गोल्ड वाहिनीकडून.
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: वेळ झाली आहे मनस्पर्शी या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही काळजी करू नका, ठीक बरोबर 11 वाजता तुमची आणि माझी भेट पुन्हा होणारच आहे युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन. तेव्हा कुठेही असा पण ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड, RJ शिवांगी सोबत.
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही प्रसारण वाहिनी. ठीक 11:01 झालंय, कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. आणि आज युवा तरंग या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. नेहमीप्रमाणे युवा तरंग या कार्यक्रमात तुमच्यासाठी घेऊन आले आहे तरुणांसाठीच्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा. आज कोणतं बरं नवीन करिअर असणार आहे, त्यामध्ये करिअरची संधी किती आहे, शिक्षण कुठे कुठे मिळणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या युवा तरंग कार्यक्रमात RJ शिवांगीसोबत. पण त्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो, करिअर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तर डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, चार्टर्ड अकाउंट, आयटी क्षेत्र, बँकिंग किंवा सरकारी नोकरी. पण आजच्या बदलत्या जगात ना करिअरच्या संधीचं विश्व यापेक्षा कितीतरी मोठं झालं आहे. आज आपण अशाच एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये नोकरी आणि व्यवसायाची संधी आहे, पण त्याचबरोबर तुमचं कौशल्य देखील पणाला लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं प्राणी प्रेम सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकणार आहात. आजचा आपला विषय आहे पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यासंबंधित करिअरच्या संधी. आज आपल्याला अनेक घरांमध्ये कुत्रा, मांजर, पक्षी किंवा इतर पाळीव प्राणी हे केवळ पेट्स म्हणून राहिलेले नाही आहेत, तर ते कुटुंबाचा भाग झालेले आहेत. आणि ज्या क्षणी एखादी गोष्ट आपल्या जीवनाचा भाग बनते ना, त्या गोष्टीभोवती अनेक सेवा, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बघा, म्हणजे हे पाळीव प्राणी सांभाळताना अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे की या पाळीव प्राण्यांना खाऊ कोण देणार, त्यांना फिरायला कोण घेऊन जाणार, कधीतरी त्या घरातली जी माणसं आहेत ती बाहेर गेली तर या प्राण्यांची काळजी कोण घेणार, त्याचबरोबर त्यांचं ग्रूमिंग कोण करणार, त्यांना बेसिक ट्रेनिंग कोण देणार, आजारी पडल्यानंतर त्यांना योग्य व्हेटरनरी केअर कशी मिळणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं शास्त्रीय, सुरक्षित आणि जबाबदारीने कोण करणार. या सगळ्या प्रश्नांमधूनच तयार होतं एक नवीन असं करिअर इकोसिस्टम. तेव्हा माझ्या युवा मित्रांनो, आजचा कार्यक्रम हा फक्त प्राण्यांची काळजी याबद्दल नाही आहे, तर आजचा विषय आहे तुमच्या प्राणीप्रेमाला कौशल्याची जोड दिली तर ते तुमच्या करिअरमध्ये बदलू शकतं. चला तर मग शोधूया या नव्या क्षेत्राच्या शक्यता युवा तरंग

तर आपल्या प्राणी प्रेमी मित्रमंडळींसाठी प्राण्यांची काळजी घेत असताना करिअरच्या कोणत्या संधी आहेत किंवा करिअरही यामध्ये घडू शकतं याबद्दल आपण युवा तरंग या कार्यक्रमात बोलतोय. तर मंडळी, असं समजा की एखाद्या कुटुंबाला 2-3 दिवसांसाठी बाहेरगावी जायचं आहे, पण त्यांच्याकडे त्यांचा लाडका कुत्रा किंवा मांजर आहे आणि ते त्या प्राण्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही आहेत आणि कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडेही ते सोपवू इच्छित नाहीत, तर मग अशावेळी प्रशिक्षित जे पेट सिटर्स असतात किंवा पेट केअर टेकर असतात त्यांची गरज भासते.

0: कारण या कामामध्ये ना फक्त प्राण्याला खाऊ घालणं इतकंच नसतं, तर त्यांच्या जी रोजची रुटीन आहे याची काळजी घेणं, त्याला योग्य वेळी फिरायला नेणं, त्याची खेळायची वेळ सांभाळणं, किंवा त्याच्या वर्तनामध्ये जर का काही बदल होत असेल तर तो लक्षात घेणं, त्या पेटची स्वच्छता राखणं आणि त्याच्या घरच्यांनी दिलेल्या सूचनानुसार, कारण प्रत्येक पेटची स्वतःची काही वेगळ्या सवयीसुद्धा असू शकतात, तर त्यांनी दिलेल्या सूचनानुसार काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे वरवर दिसायला तुम्हाला हे काम अगदी सोपं दिसतंय, परंतु ते काम सोपं नाही आहे, तर हे काम जबाबदारीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या कामामध्ये लागतो तो म्हणजे विश्वास. कारण जसं म्हटलं की ज्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठी तो प्राणी नसतो, तर ती त्या घरातील एक सदस्य, एक जणू काही व्यक्तीच त्या रूपाने ते पाहत असतात. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या घरातला एखादा पाळीव प्राण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवत असते ना, तर त्यावेळेला तुमच्यावरती त्यांचा विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच या क्षेत्रामध्ये वेळेचं भान असणं, स्वच्छता, संयम, निरीक्षण शक्ती आणि प्राण्यांची प्रेमानं वागण्याची वृत्ती ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे आजकाल तुम्हाला बाहेर अनेक पेट केअर ट्रेनिंग सेंटर्स दिसतील, की तिथे तुम्हाला प्रोफेशनलपणे पेट सेटिंग कसं करावं किंवा यांची काळजी कशी घ्यावी, तर याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि सुरुवातीला ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणत्याही मोठं ऑफिस असण्याची गरज नाही आहे. थोडंसं योग्य प्रशिक्षण, अनुभव आणि जबाबदार पद्धतीने सेवा देण्याची तुमच्यामध्ये जर का क्षमता असेल ना, तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामाची सुरुवात करू शकताय. फक्त इतकंच आहे की निव्वळ मला प्राणी आवडतात, म्हणजे मला मांजर आवडते, मला कुत्रा आवडतं, इतकंच फक्त कारण हे तुम्हाला पुरेसं ठरणार नाही आहे. कारण प्राणी समजून घेणं, सुरक्षितपणे त्यांना हँडल करणं आणि त्यांची जबाबदारी स्वीकारणं ही एक वेगळीच प्रोफेशनल स्किल आहे. तर ही स्किल नक्की काय आहे आणि कशाप्रकारे हे काम केलं जातं, याबद्दलची चर्चा आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात आपण सुरू ठेवणार आहोत. पण आत्ता मात्र एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती, एक छानसं गाणं आणि त्यानंतर युवा तरंग या कार्यक्रमात तुमची आणि माझी पुन्हा भेट होतच राहील.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

युवा तरंग या कार्यक्रमात आपण बोलतोय ते पाळीव प्राण्याची काळजी आणि त्यासंबंधी करिअरच्या संधी याबद्दल. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची म्हणजे फक्त आपल्याला प्राणी आवडतायत म्हणून या व्यवसायात उतरायचं किंवा यामध्ये करिअर करायचं असं नाही आहे, तर अनेक गोष्टींचा समावेश त्यामध्ये असतो. किती जबाबदारीचं हे काम असतं हेही मी तुम्हाला सांगितलं. तर नुसती जबाबदारीच यामध्ये असते अशातला भाग नाही आहे. तर तुम्ही जर का आजूबाजूला सध्या काही प्राणी पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की हल्ली काही जे प्राणी असतात त्यांची छान हेअरस्टाईल केलेली असते, त्यांच्या नखांना कधी कधी वेगळा आकार दिलेला असतो, कधीतरी छान असे छोटेसे त्यांच्या केसांचे पोनीटेल घातलेले असतात. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं जे ग्रूमिंग आहे हा सुद्धा एक वेगळा करिअरचा विषय किंवा एक करिअरची वाट होऊ शकते असं नव्याने हे करिअर उभं पाहत आहे. कारण आपल्या माणसांसाठी जसं ब्युटी पार्लर असतं ना, म्हणजे मग त्यामध्ये हेअर कट आला, शॅम्पू, स्टायलिंग आणि नेल केअर वगैरे सगळं असतं ना, तर अगदी तसंच्या तसं या सगळ्या गोष्टी पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा उपलब्ध असतात. अर्थातच त्यासाठी ती व्यक्ती तितकीच प्रोफेशनल ग्रूमिंग सर्व्हिस देणारी असणं महत्त्वाचं असतं. कारण हे जे ब्युटी पार्लर्स असतात प्राण्यांसाठीचे त्यामध्ये फक्त काही त्यांना सुंदर दिसवलं जातं अशातला भाग नाही, तर बऱ्याचदा त्यांचं छान प्रकारे बाथिंग म्हणजे त्यांना वेगवेगळ्या शॅम्पूने आंघोळ घातली जाते जेणेकरून त्यांच्या त्वचेवरचे जे केस आहेत त्यांचं शाईन वाढेल. नुसतं आंघोळच नाही तर त्यानंतर ब्रशिंग असतं, नेल ट्रिमिंग असतं, त्याचबरोबर ब्रीड स्पेसिफिक ग्रूमिंग आणि बेसिक हायजीन केअर यासारख्या सेवा या पेट ग्रूमिंग जे सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणूनच भविष्यामध्ये एखादा तरुण किंवा तरुणी म्हणू शकतो की मी पेट ग्रूमर आहे, बरं का. आणि हे कौशल्यावर आधारित असं प्रोफेशन आहे. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर पेट ग्रूमिंग म्हणजे प्राण्याला फक्त सुंदर दिसण्यासाठी तयार करायचं नाही आहे, तर येथे ग्रूमिंगचा संबंध हा हायजीन आणि वेलबिईंगशी सुद्धा आहे. म्हणजे प्राण्यांच्या त्वचेची स्थिती काय आहे, त्या प्राण्याचा स्वभाव काय आहे, त्याला ग्रूमिंग कितपत सहन होणार आहे, या सगळ्या गोष्टी घेऊनच पुढच्या गोष्टीचं प्लॅनिंग

उभी करू शकता. म्हणजे खरंच ही सध्या गरज झाली आहे की ब्युटी पार्लर ही फक्त आता सध्या माणसांसाठीच राहिलेलं नाही आहे, तर पेट ब्युटी स्टुडिओ एक सुंदर अशी बिझनेस आयडिया होऊ शकते. म्हणजे फॅन्सी सेटअपपेक्षा तुम्ही जर का तुमचे स्किल्स यामध्ये वापरलात, किंवा सध्या बऱ्याच सर्व्हिसेस या ऑनलाईनसुद्धा उपलब्ध केल्या जात आहेत, तर करिअरच्या एक नवीन संधी किंवा करिअरची एक नवीन वाट म्हणून आपण या पेट ब्युटी सेंटर्सकडे नक्कीच पाहू शकणार आहोत. आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात पाळीव प्राण्यासंबंधी आणि त्यांच्या करिअरच्या संधी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण आता मात्र वेळ झाली आहे ते एका गाण्याची, आणि त्यानंतर आपल्या ही चर्चा अशीच सुरू ठेवूया.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण जाणून घेतोय की तुम्ही जर का प्राणी प्रेमी असाल, प्राण्यांना हाताळणं तुम्हाला खूप आवडत असेल, तर हा फक्त तुमचा छंद किंवा आवडच न राहता यामध्ये तुम्ही छान करिअर करू शकता आणि उत्तम असे पैसे देखील मिळवू शकताय। कारण सध्याच्या काळामध्ये प्राण्यांना सांभाळणं हाताळणं ही एक करिअरची नवीन संधी झाली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेला त्या प्राण्यांचे जे घरचे सदस्य असतात ते बाहेर जातात तेव्हा या प्राण्यांसाठीचं पेट सेटिंग म्हणजे बेबी सेटिंग जसं असतं तसं पेट सेटिंगसुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर प्राण्यांना सुंदर दिसवण्यासाठी एखादं पेट ग्रूमिंग स्टुडिओ तुम्ही उभारू शकता। आणि या सगळ्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथे येतो, तो म्हणजे डॉग ट्रेनिंगचा। म्हणजे तुम्ही जर का पाहिलं असेल की ज्यावेळी एखाद्या घरामध्ये एखादं कुत्र्याचं पिल्लू नव्याने आणलं जातं तर कधीकधी ना तो सतत भुंकत राहतो आणि तो का भुंकतोय हेच आपल्याला कळत नाही। बऱ्याचदा घरातल्या वस्तू चावतो, बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याच्यावरचं नियंत्रण मात्र अजिबात राहत नाही किंवा नव्या व्यक्तींना पाहून तो खूप घाबरतो, अस्वस्थ होतो। त्यावेळी मग हा प्राणी किंवा हा पेट थोडासा खोडकर आहे, तो होईल हळूहळू सेटल, असं नुसतं म्हणणं पुरेसं नाही आहे। कारण यामागे ना प्राण्यांचं बिहेवियर समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि इथेच महत्त्वाचा जॉब येतो, तो म्हणजे प्रोफेशनल डॉग ट्रेनर याचा। तर या डॉग ट्रेनरचं काम काय असतं, तर त्यांनी फक्त ह्या कुत्र्यांना कमांड्स शिकवायची असं नसतं, तर त्यांना प्राण्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या प्रतिक्रिया ते कशा प्रकारे देत आहेत, नक्की कोणत्या गोष्टीसाठी त्यांना भीती वाटते, त्याची आधीची एखादी सवय आहे का, तर या सगळ्या गोष्टी जाणून त्या प्राण्याशी सकारात्मक पद्धतीने संवाद साधणं आणि एखादा मार्ग शोधणं खूप महत्त्वाचं असतं। बऱ्याचदा इथे पेशन्स म्हणजे आपण संयम ठेवूनच त्या प्राण्याशी व्यवहार करायचा असतो आणि खरंच ही खूप मोठी स्किल असते। कारण प्रत्येक प्राणी सारखा नसतो, ज्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक माणूस वेगळा असतो ना, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक पेटसुद्धा वेगळा असतो। आणि म्हणूनच प्रोफेशनल ट्रेनर होण्यासाठी ॲनिमल बिहेवियर किंवा सेफ हँडलिंग आणि ह्युमन ट्रेनिंग मेथड्सचं योग्य शिक्षण असणं तुम्हाला गरजेचं आहे। आज या पेट केअर कोर्समध्ये तुम्हाला पेट हँडलिंग आणि डॉग वॉकिंग सोबतच ॲनिमल बिहेवियरशी संबंधित असं प्रशिक्षण हे सुरुवातीपासूनच दिलं जातं। त्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही पेट बिहेवियर कन्सल्टंटसुद्धा होऊ शकता, म्हणजे प्राण्याच्या जे वर्तन आहे त्यामागे कारणं काय आहेत। तर जे पेट

फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकता. तरुणांसाठी हे क्षेत्र विशेष आहे कारण इथे सायन्स, ऑब्झर्वेशन आणि कम्युनिकेशन आणि त्याचबरोबर ॲनिमल केअर या सगळ्या गोष्टींचा सुंदर संगम इथे होत असतो. आणि तुम्हाला जर का या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही स्वतः एक पेट बिहेवियर कन्सल्टंट म्हणूनसुद्धा स्वतःचं करिअर घडवू शकणार आहात. आणखीन कोणकोणत्या संधी आहेत या पाळीव प्राण्यांविषयी सांभाळताना ते जाणून घेऊया युवा तरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड.

गतीचा प्रवास त्यांचा सोबत होतो कुणास ठाऊक कुठवरचा जवळी कमग आभाळाशी करण्याचा ती हट्ट करी

तर आपण बोलत होतो युवा तरंग या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांना सांभाळताना तुम्ही स्वतःच्या करिअरच्या कशा वेगवेगळ्या वाटा किंवा संधी निर्माण करू शकताय. तुम्ही पेट ग्रूमिंग स्टुडिओ उभारू शकताय, त्याचबरोबर थोडा अभ्यास केला तर पेट बिहेवियरल कन्सल्टंट म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःचं क्लिनिक काढू शकताय. आणि त्यानंतर एक अशी संधी आहे की जी वरवर सोपी अगदी साधी वाटते, म्हणजे काय तर डॉग वॉकर. आता तुम्ही म्हणाल कुत्र्याला फिरवायचं, तर यात काय म्हणजे करिअर आलंय ना. पण जरा विचार करा की शहरांमध्ये अनेक कुटुंबातील सर्व व्यक्ती दिवसभर कामावर किंवा शाळा कॉलेजामध्ये गेलेले असतात. पाळीव प्राण्याला रोज व्यायाम करणं आणि बाहेरची ॲक्टिव्हिटी देणं हे खूप आवश्यक असतं. मग अशा वेळी जे प्रोफेशनल डॉग वॉकर असतात ना, यांची गरज निर्माण होते. पण प्रोफेशनल डॉग वॉकर म्हणजे फक्त की हातात घेऊन त्यांना रस्त्यावर फिरवणं असं होत नसतं, तर त्या प्राण्याला सुरक्षितपणे हँडल करणं देखील खूप महत्त्वाचं असतं. मग अशावेळी त्या प्राण्याचा स्वभाव समजून घेणं, रस्त्यावरील परिस्थितीवर लक्ष ठेवणं, त्याचबरोबर इमर्जन्सी जर का आली तर त्यामध्ये कोणकोणते निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि म्हणूनच पेट केअर ट्रेनिंगमध्ये डॉग वॉकिंग आणि हँडलिंगसाठी सुद्धा स्वतंत्र असे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे एका व्यक्तीपासून सुरुवात करून आपण पुढे स्वतःची जर का डॉग वॉकिंग सर्व्हिस काढली, तर एकाच परिसरातील अनेक पेट पॅरेंट्सना एक प्रोफेशनल सर्व्हिस तिकडे उभी राहील आणि तुमचाही सुंदररित्या व्यवसाय त्यामध्ये तिथे उभा राहील. म्हणजे नोकरी ज्यांना करायची नाही आणि ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे, अशांसाठी हा डॉग वॉकिंग सर्व्हिस एक उत्तम पर्याय असू शकतो. आणखीन कोणकोणते सुंदर सुंदर पर्याय उपलब्ध आहेत ते जाणूया पण या गीतानंतर.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. तुमच्या सोबत आहे मी आरजे शिवांगी आणि आज आपण गप्पा मारतोय ते पेट केअर सेक्टरमध्ये कोणकोणत्या करिअरच्या नवनव्या वाटा आहेत त्याबद्दल. तर माझ्या मित्रमंडळींनो, पेट केअर सेक्टरची गंमत अशी आहे ना की त्यामध्ये फक्त एकच असा ऑप्शन उपलब्ध नाही आहे, तर खूप काही वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यांची निवड करू शकता. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर पेट फोटोग्राफर सुद्धा एक वेगळं क्षेत्र सध्या झालेलं आहे. म्हणजे जे पेट पॅरेंट्स असतात त्यांना आपल्या प्राण्यांचे सुंदर सुंदर फोटोग्राफ्स, त्यांचे व्हिडिओ हवे असतात. आणि म्हणून तुम्हाला जर का फोटोग्राफी येत असेल आणि प्राण्यांशी जर का वावरणं तुम्हाला सोपं जात असेल, सहज जमत असेल, तर तुम्ही नक्कीच एक स्वतः उत्तम असे पेट फोटोग्राफर म्हणून बनू शकता. त्याचबरोबर पेट न्यूट्रिशन क्षेत्र हे सुद्धा फार विस्तारत चाललं आहे, कारण प्राण्यांच्या आहाराबद्दल योग्य माहिती देणाऱ्या प्रोफेशनल्सची गरज सध्या वाढते. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, फार मोठं कुटुंब असायचं आणि त्या घराच्या अवतीभोवती एखादं मांजर किंवा एखादा कुत्रा वगैरे असेल तर त्या घरातलं उरलं सुरलेलं अन्न त्याला दिलं जायचं. परंतु सध्या मात्र तसं नाही आहे. या प्राण्यांचा विशिष्ट प्रकारे असा एक डायट असतो, त्यांना कोणत्या प्रकारच्या न्यूट्रिशनची गरज आहे, कोणतं खाणं त्यांना देणं गरजेचं आहे, या सगळ्या

सगळ्या गोष्टींची माहिती हे जे प्रोफेशनल्स असतात त्यांच्याकडे असतात. म्हणजे फक्त खाणंच नाही, न्यूट्रिशन्स असं नाही, तर त्याचबरोबर मेडिकल ॲडवाईससुद्धा बऱ्याचदा पेट पॅरेंट्सना लागतं. तर ही सगळी माहिती देण्यासाठी जे सेंटर्स असतात, तर ते असे सेंटर्स उभे करून तुम्ही जे प्रोफेशनल्स आहेत त्यांचे व्हिजिटिंग आवर्स तुम्ही तिकडे ठेवू शकता. आणि काही विशिष्ट क्वालिफिकेशन्स आहेत, तर त्यामध्ये तुम्ही जर का योग्य स्वतःचं ट्रेनिंग घेतलं, तर जे पेट्स आहेत त्यांच्यासाठी कोणतं न्यूट्रिशन चांगलं आहे, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचं खाणं तुम्ही देऊ शकता, ही माहिती सगळी तुम्ही त्या पेट पॅरेंट्सपर्यंत पोहोचवू शकताय. आता जसं मी म्हटलं की त्या पूर्वीच्या काळी घरी उरलं सुरलेलं खाणं आपण त्यांना देऊ शकत होतो, परंतु आता तसं नाही आहे. या पेट्ससाठी एक वेगळं फूड सध्या क्रिएट केलं जातं, म्हणजे एक फूड मार्केटच संपूर्णतः उभं राहिलेलं आहे. तर तुम्ही स्वतःचं एक पेट शॉप सुरू करू शकताय. यामध्ये तुम्ही फक्त पेट फूडच नाही, तर या प्राण्यांसाठीच्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज असतात, त्यांची खेळणीसुद्धा असतात बरं का, तर ती खेळणी तुम्ही त्या स्टोअरमध्ये ठेवू शकताय. किंवा त्यांचे काही ग्रूमिंग प्रोडक्ट्स असतात, म्हणजे अगदी आपण लहान बाळाला गळ्यामध्ये माळ घालतो, मग असं मी म्हटलं जसं ते पोनीटेल्स बांधतो, तर हे या प्राण्यांसाठीचे सुद्धा काही ग्रूमिंग प्रोडक्ट्स आहेत किंवा केअर प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे पावसाळ्यांमध्ये विशेष काही रेनकोट्स येतात, थंडीमध्ये थोडंसं जाडसर असे त्यांना कवर करणारं काही कपडे असतात, तर याचे तुम्ही रिटेलर किंवा ऑनलाईन बिझनेस तुम्ही सुरू करू शकताय. तर त्याचबरोबर ग्रूमिंग सेंटर्स, डे केअर सेंटर्स, बोर्डिंग सेंटर्स, या सगळ्या सर्व्हिस तुम्ही एकाच ठिकाणी उपलब्ध करून एक उत्तम बिझनेस मॅनेज करू शकताय. आणि सध्या तर काय टेक्नॉलॉजीमुळे आणखीन एक संधी तयार झाली आहे, ती म्हणजे पेट केअर बुकिंग, कस्टमर मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया कंटेंट, या स्पेशली पाळीव प्राण्यांसाठी. आणि या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली जर का तुम्ही उपलब्ध करून दिल्यात ना, तर सध्या याची खूप गरज आहे. आणि याचा योग्य मोबदला, उत्तम मोबदलासुद्धा तुम्हाला त्यातून मिळू शकतोय. म्हणजे बघा ना की एका छोट्याशा प्राण्याभोवती तयार झालेलं हे इकोसिस्टम किती मोठं असू शकतं ना. युवा तरंग या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्याकडे आपण पोचतोय. जाता जाता एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपली भेट पुन्हा होणारच आहे रंजक सफर या कार्यक्रमात. ऐकत राहा FM गोल्ड.

मंडळी, करिअरच्या वाटा आज पूर्वीपेक्षा ना कितीतरी विस्तीर्ण झाल्या आहेत. आपल्या आवडीला योग्य कौशल्याची आणि प्रशिक्षणाची जोड दिली तर अगदी वेगळ्या क्षेत्रातही आपण स्वतःची ओळख निर्माण करू शकतोय. पाळीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या तरुणांसाठी हे क्षेत्र केवळ प्राण्यांची काळजी घेण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर त्यामधून रोजगार, व्यवसाय आणि स्वतःचं असं स्वतंत्र करिअर घडवायच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकत आहेत. आणि म्हणूनच पारंपरिक करिअरच्या वाटांबरोबरच या नव्या वाटांचाही विचार करणं सध्या गरजेचं झालंय. कसं होतं ना, कधीकधी आपल्या मनाजवळची आवडच आपल्याला आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिशा देते आणि त्याचबरोबर यश देते, आर्थिक पाठबळ सुद्धा देते. म्हणूनच मी म्हणते की स्वप्न पहा, नवीन काहीतरी शिका आणि आपल्या आवडीचं रूपांतर आपल्या स्वतःच्या ओळखीमध्ये करा. याच प्रेरणेसह आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, पण पुन्हा तुमची आणि माझी भेट होणारच आहे रंजक सफर या कार्यक्रमात ठीक 12 वाजता. तेव्हा ऐकत रहा, शिकत रहा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत रहा.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही प्रसारण वाहिनी। ठीक 12:01 झालंय, कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर, आणि आज रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन तुमच्या सोबत आहे मी RJ शिवांगी। आजची रंजक सफर कोणावर बरं असणार आहे, काय प्रश्न असेल? प्रश्न आहे आजच्या रंजक सफरमध्ये, प्रश्न आहे, परंतु आजची जी रंजक सफर आहे ना ती थोडीशी वेगळी आहे। या आपल्या सभोवतालच्या दुनियेपासून एका वेगळ्याच दुनियेची सफर आपण करणार आहोत, आणि ही सफर करताना आपण आठवण काढणार आहोत ते आपल्या जवळच्या व्यक्तींची। मी असं का बरं म्हणते, कदाचित तुम्ही शहाणे असाल, तुमच्या लक्षात आलं असेल, पण काही हरकत नाही, हे गाणं ऐका आणि त्यानंतर आजची रंजक सफर आपण कोणत्या अनोख्या दुनियेची करणार आहोत आणि त्याला आठवणीची जोड काय हे नक्की जाणून घेऊया।

मंडळी, आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात ना की जी काळाच्या पलीकडे जातात. माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी आपल्याला दाखवलेली वाट, या सगळ्या गोष्टी मात्र आपल्या आयुष्यात कुठेतरी कायम राहतात. कधी घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूला हात लागतो, एखादा जुना फोटो सापडतो, कधी एखाद्या पदार्थाची चव अचानकपणे आपल्याला लहानपणात घेऊन जाते, तर कधी एखादं गाणं ऐकलं तर आपल्या माणसाची आठवण अगदी अलगद आपल्या मनात येऊन बसते. आणि मग जाणवतं, माणूस जातो पण आठवण जात नाही. कदाचित म्हणूनच जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात, वेगवेगळ्या धर्मांमध्ये, वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीमध्ये एक परंपरा आपल्याला समान दिसते, आणि ती म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा. भारतामध्ये आपण पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा पाळतो. श्राद्ध, तर्पण, पिंडदान, अन्नदान अशा विविध परंपरांमधून आपल्या पूर्वजांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हाला काय वाटतं, पूर्वजांचं स्मरण फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे का? तर तसं नाही आहे. संपूर्ण जगभरातून आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे काही दिवस योजले असतात किंवा काही वेगवेगळे सण साजरे केले जातात. आजच्या रंजक सफरमध्ये आपण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पूर्वजांच्या स्मरण दिनानिमित्ताची ओळख करून घेणार आहोत. तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड रंजक सफर, हा कार्यक्रम शिवांगीसोबत.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण सफर करणार आहोत ती एका अनोख्या जगाची. अनोखं जग ते की त्या जगात आपली आवडती माणसं गेली आहेत आणि या 15 दिवसांमध्ये ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला भेटायला येणार आहेत. भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा अश्विन अमावास्येला संपणारा हा काळ म्हणजे पितृपक्षाचा हा काळ. साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात येणाऱ्या या 15 आपल्या दिवंगत पूर्वजांचं आपण स्मरण करतो. श्राद्ध, तर्पण, पिंडदान, अन्नदान अशा विविध परंपरा या काळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाची पद्धत, श्रद्धा आणि प्रादेशिक परंपरा वेगवेगळी असू शकते, पण केंद्रस्थानी असते ती आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञतेची भावना. भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या चीनमध्ये सुद्धा अशीच एक सुंदर परंपरा आहे. चीनमध्ये ना एप्रिलच्या सुरुवातीला साजरा होणारा छिंगमिंग उत्सव हा उत्सव पूर्वजांच्या स्मरणाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांच्याकडे वसंत ऋतूची सुरुवात होते, हवेमध्ये नवीन ऋतू सुरू होतो, अशावेळी कुटुंबातील लोक आपल्या पूर्वजांच्या समाधीस्थळी जातात. सगळ्यात आधी ते त्या समाधीची स्वच्छता करतात. वरवर ही गोष्ट अगदी साधी वाटते, पण त्यामागे त्यांचा एक सुंदर भाव दडलेला असतो. आणि की ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलं, ज्यांच्या आयुष्यामुळे आज आपलं आयुष्य उभं राहिलं, त्यांच्या स्मृतीचं ठिकाणही आपण जपून ठेवायचं. फॅमिलीमधले सगळे व्यक्ती एकत्र येऊन ती समाधी स्वच्छ केली जाते. तिथे अगरबत्ती किंवा धूप अर्पण केला जातो, अन्न अर्पण केलं जातं आणि दिवंगत नातेवाईकांचं स्मरण केलं जातं. चीन देशातील हा छिंगमिंग उत्सव आपल्याला सांगतो की पूर्वजांची आठवण ही फक्त मनात ठेवायची नसते, तर ती कृतीमधून सुद्धा जपायची असते.

त्यांनी केलेली आहे. तर त्यांच्याकडे ओबोन हा पूर्वजांच्या स्मरणाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आहे. जपानमधील प्रदेशानुसार त्याची जी तारीख असते ती बदलत असते, परंतु बऱ्याच ठिकाणी तो ऑगस्टच्या सुमारासच साजरा केला जातो. आणि या काळामध्ये आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी परत येतात अशी श्रद्धा अनेक बौद्ध परंपरांमध्ये तिथे आपल्याला आढळते. आणि म्हणूनच ते कुटुंबीय आपल्या मूळ गावी जातात, तिथल्या घराची स्वच्छता करतात, पूर्वजांच्या समाधींना भेट देतात, मंदिरामध्ये प्रार्थना करतात आणि तिथे कंदील लावतात. आणि या उत्सवाचं आणखीन एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे की बोन ओडरी म्हणजे एक सामूहिक पारंपरिक नृत्य आहे. तर हे बोन ओडरी नृत्य तिथे सादर केलं जातं आणि उत्सवाच्या शेवटी काही ठिकाणी जे कंदील असतात ते पाण्यावर सोडतात किंवा दिवे असतात ते पूर्वजांच्या नावाने पाण्यामध्ये सोडले जातात. आणि यामागे त्यांची भावना अशी असते की या प्रकाशातून पूर्वजांना त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तो त्यांचा मार्ग त्यांना नीट दिसावा आणि पुढील प्रवास त्यांचा अत्यंत सुखकर व्हावा. मंडळी, तुमच्याकडे सुद्धा या पितृपंधरवड्यानिमित्त काही जर का अनोखी पद्धत असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही हा पितृपंधरवडा साजरा करत असाल तर ते आम्हाला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तेव्हा ऐकत राहा रंजक सफर आर जे शिवांगीसोबत.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: 12:31 झाली आहेत, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर, आणि आज आपण बघतोय ते आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण पितृपंधरवडा साजरा करत असतो, आपल्या पूर्वजांचं स्मरण करत असतो, पण त्याचबरोबर इतर देशांमध्ये इतर संस्कृतीमध्ये सुद्धा पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी कोणकोणते दिवस साजरे केले जातात किंवा त्यांच्यासाठी सुद्धा काही सण आहेत का, त्याचबरोबर ते हे सण कशा प्रकारे साजरं केलं जात आहे परदेशामध्ये सुद्धा, या सगळ्या गोष्टींविषयी आजच्या रंजक सफर या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय। श्रोते हो, तुमच्याही घरी एखाद्या परंपरेनुसार किंवा एखाद्या तुमच्या गावाकडच्या पद्धतीनुसार हा पितृपंधरवडा साजरा करत असताना काही विशिष्ट किंवा अनोखी पद्धत असेल किंवा एखादा वेगळा पदार्थ बनवत असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35, 022 हा एसटीडी क्रमांक आहे। कारण काय आहे, संस्कृती जरी वेगवेगळी असली पूर्वजांप्रती आपल्याला जी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती मात्र सगळ्यांच्या मनात ही भावना समानच आहे। तुमच्याकडची एखादी नवीन संस्कृतीची ओळख सगळ्यांनाच काहीतरी वेगळं शिकवून जाणार आहे। तेव्हा ऐकत राहा रंजक सफर RJ शिवांगी सोबत।

तर श्रोते हो, गाण्याच्या आधी मी तुम्हाला विचारलं होतं की या पितृ पंधरवड्यानिमित्त पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा एखादी काही पारंपरिक विधी केली जाते का, किंवा कोणत्या परंपरा आहेत, तर त्या आम्हाला तुम्ही नक्की सांगा. तर आपल्याला मंगेश म्हात्रे यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की पूर्वजांचं स्मरण करताना आम्ही त्यांच्या आवडीचं जेवण ठेवतो आणि त्यांना त्याचा अदृश्य स्वरूपात येऊन त्याचा आस्वाद घेण्याचं आवाहन आम्ही त्यांना करतो, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो. दीपा पालकर म्हणाल्या की आमच्याकडे सर्व पितृ अमावास्येला गवार आणि लाल भोपळ्याची भाजी केली जाते आणि त्याचबरोबर गावाकडे त्या दिवशी बनणारं जे काही अन्न आहे ते सगळं अन्न तांब्याच्या भांड्यामध्ये बनवलं जातं आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे तांदळाची खीर न करता गव्हाल्याची खीर केली जाते असं ते म्हणाले. शुभलक्ष्मी मस्तकाळ यांनी सुद्धा फोन केला होता. ते म्हणाले आमच्याकडे सुद्धा पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही जेवणाचं पान तयार करतो आणि जे पूर्वज गेले आहेत त्यांच्या आवडीचे पदार्थांचं त्या पानामध्ये समाविष्ट असतो आणि अशी आशा करतो की कावळ्याच्या रूपामध्ये ते पूर्वज येत आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जात आहेत. विकास चिरनेरकर यांनी सांगितलं की त्यांच्याकडे हा पूर्ण 15 दिवस, म्हणजे फक्त एखाद दुसरा दिवस नाही तर पितृ पंधरवड्यामध्ये पूर्ण 15 दिवस संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो आणि तिथे नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचबरोबर प्रार्थना केली जाते की आज आम्ही जे कोणी आहोत ते आमच्या पूर्वजांमुळेच आहोत, तेव्हा तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू देत. मंडळी, अशाच वेगवेगळ्या परंपरा भारतामध्येच नाही तर भारताबाहेरसुद्धा या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरल्या जातात. थोडंसं आपण जर का दक्षिण कोरियामध्ये बघितलं तर तिथे चुसोक हा अतिशय महत्त्वाचा असा पारंपरिक सण आहे. तर हा चुसोक म्हणजे काय, तर चुसोक या शब्दाचा अर्थ आहे कापणीचा काळ. शेतामध्ये जेव्हा नवीन पीक आलेलं असतं, घरात अन्नधान्य आलेलं असतं, तर या समृद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कोरियन कुटुंब आपल्या पूर्वजांनाही विसरत नाहीत. मग सगळं कुटुंब एकत्र येतात, पारंपरिक काही पदार्थ तयार करतात आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी तिथे चारिये नावाचा विधी करतात, त्यांच्या समाधीला ते भेट देतात. आणि या चुसोकमध्ये एक प्रसिद्ध पदार्थ आहे, तो म्हणजे सोंगपॅन. आता हा सोंगपॅन पदार्थ म्हणजे काय, तर तांदळापासूनच हा पदार्थ तयार केला जातो आणि अर्धचंद्र आकाराचा पारंपरिक पदार्थ असतो. अगदी म्हणजे आपल्याकडे ज्याप्रमाणे तांदळाच्या करंजा किंवा मोदक जसे केले जातात त्याच्याशी मिळता जुळता हा पारंपरिक पदार्थ आहे. मंडळी, आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. कुटुंबातील लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये राहत आहेत, पण असं जरी असलं तरी केवळ पूर्वजांच्या आठवणीनिमित्त कुटुंबांना एकत्र पुन्हा आणण्याचं काम हा पितृ पंधरवडा करत असतो. तुमच्याकडे सुद्धा अजून एखादी काही अनोखी पद्धत वापरत असतील, काही वेगळ्या प्रकारे प्रार्थना करत असतील, तर ते आम्हाला नक्की सांगा. रंजक सफर या कार्यक्रमात आपण नक्कीच त्याचा उल्लेख करणार आहोत आणि त्याचबरोबर भारताबाहेरसुद्धा पूर्वजांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त केली जाते हे जाणून घेतोय.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारतोय ते या पितृ पंधरवड्यानिमित्त आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो. आपल्याकडे ही परंपरा आहे, परंतु फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पितरांप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपण जर का मेक्सिको देशामध्ये पाहिलं तर तिथे साधारण 1 आणि 2 नोव्हेंबरच्या सुमारामध्ये एक सण साजरा

केला जातो आणि त्याला असं त्यांनी नाव दिले दिया ले लॉस मुर्तेस, म्हणजेच मृतांचा दिवस. मेक्सिकोमध्ये हे जे कुटुंब असतात ते आपल्या दिवंगत प्रियजनांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी घरामध्ये किंवा इतर ठिकाणी ऑफ्रेंदा म्हणजेच एक टेबल जे तीन टप्प्यांमध्ये बनवलेलं असतं, सगळ्यात वरती ते आपल्या पूर्वजांचे छायाचित्र ठेवतात, त्यानंतर मधल्या जागी ते तिथे मेणबत्त्या लावतात, फुलं सजवली जातात आणि त्यानंतर खालच्या बाजूला त्या व्यक्तीला आवडणारे वेगवेगळे पदार्थही ठेवले जातात. मेक्सिकोमध्ये ना झेंडूसारखी दिसणारी काही विशिष्ट अशी फुलं आहेत आणि या स्मरणविधींमध्ये म्हणजे या फुलांना खूप असं महत्त्व असतं आणि त्यांची अशी इच्छा असते की मृत्यू आला म्हणून आठवणी संपत नाहीत, उलट त्या आठवणी ते लोक सणासारख्या जपत असतात. किती गोड कन्सेप्ट आहे नाही? ऑफकोर्स म्हणजे गेलेली व्यक्ती परत येणार नाही आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला कणाकणाला आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येत असते, पण ती आठवण आल्यानंतर आपण जर का फक्त आसव गळत राहिलो, दुःख करत बसलो, तर कदाचित ती व्यक्ती जिथे कुठे असेल तिथेही तिला त्रास होऊ शकतो. मग त्या व्यक्तीची आठवण काढताना आपण जर का चांगल्याच आठवणी काढल्या आणि आपण आनंदी राहिलो तर कदाचित ती व्यक्तीसुद्धा आपल्याला जिथे कुठे असेल तिथून आशीर्वाद देईल. पण अर्थातच हे बोलणं सोपं आहे, कारण आठवणी जेव्हा येतात तेव्हा त्या काही त्यांच्यावरती आपला कंट्रोल नसतो.

मंडळी रंजक सफर या कार्यक्रमात मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्याकडे पितृ पंधरवड्यानिमित्त काही वेगळा विधी केला जातो का किंवा काही अनोखा पदार्थ केला जातो, तर त्याबद्दल मिलिंद टिपणीस यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. ते म्हणाले, आम्ही सुद्धा वेगवेगळे पदार्थ करतो आणि पूर्वजांना ते अर्पण करून त्यांचे आशीर्वाद मागतो. प्रमोद राऊत म्हणाले की आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात ज्यामध्ये अळूवडीसुद्धा विशेषतः असते आणि मग असा हा नैवेद्य पूर्वजांना आम्ही अर्पण करतो. अमेय म्हात्रे म्हणाले की एकदा ते अमेरिकेमध्ये गेले असताना तिथल्या काही स्थानिक लोकांनी त्यांना पूर्वजांचं त्यांचं स्मरण सुरू असताना एक आमंत्रित केलं होतं आणि तिथे मात्र त्यांनी अमेरिकेतले काही वेगळे अनोखे असे पदार्थ पाहिले. काशीनाथ क्रमवंत म्हणाले की आमच्याकडे सुद्धा परंपरागत ज्या पद्धतीने महालय श्राद्ध केलं जातं अगदी त्याच पद्धतीने पूर्वजांचं स्मरण केलं जातं. कसं आहे बघा ना, देश बदललं, भाषा बदलल्या, धर्म संस्कृती सुद्धा बदलली, स्मरण करण्याची पद्धत बदलली, पण या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मात्र सोबत होती आणि ती म्हणजे पूर्वजांप्रती कृतज्ञतेची भावना. आणि म्हणूनच भारतामध्ये या पितृपक्षाकडे पाहताना आपल्या या सगळ्या परंपरांमध्ये एक सुंदर असा दुवा दिसतो. पद्धती वेगवेगळ्या असल्याना तरी त्यामागचा आपला भाव अगदी जवळचा असतो, सारखा असतो, की ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना आपण विसरू नये. माणसं काळाच्या ओघात निघून जातात, पण त्यांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांच्या आठवणी पिढ्यानपिढ्या आपल्यासोबत राहतात. श्रोतेहो, याच सुंदर भावनेसोबत आजच्या या विशेष कार्यक्रमाला आपण इथेच विराम देऊया. आपली भेट पुन्हा होईलच एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह. तोपर्यंत आपल्या माणसांना जपा, आपल्या आठवणी जपा आणि आपल्या मुळांना कधीही विसरू नका. ऐकत रहा FM गोल्ड.

0: अमृषक शो नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं। सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं।
2: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया। चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया। कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया। मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
1: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं। कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडेच राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय। या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी।
3: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता। नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला। सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला। 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला। नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं। 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती। गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत।
1: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली आहे।

भारतीय रिझर्व बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या IMF आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळे सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9,876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8,559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावर

0: कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: साजन बिना सुहागन फिल्म से मोहम्मद रफी की आवाज में.

रवींद्र गाडगीळ यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ गणेश तनवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.